0: आहिनि तव्हां ॾिसंदा आहिनि त आम ॿारनि खां हिकिड़ो ॿारु हटी करे हूंदो आहे, हिकिड़ो आम ॿारु हूंदो आहे हू उनजो जेको बिहेवियर हूंदो आहे उहो चेंज हूंदो आहे, यानी उनजो वर्ताव जेको हूंदो आहे उहो आम हूंदो आहे जीअं आम ॿार हूंदा आहिनि, पर जेके ऑटिज़म बीमारी में ॿार मुबतला हूंदा आहिनि उन्हनि जो वर्ताव कुझु चेंज हूंदो आहे, उहो पाण खे ॿार अलॻि अलॻि से रखंदो आहे, यानी हिकिड़ो उनजो बिहेवियर चेंज हूंदो आहे, यानी उन्हनि खे उहो कुझु जीअं ॿिया ॿार हूंदा आहिनि त ॿियनि ॿारनि सां गॾु रांदि रूंद खेॾंदा आहिनि या वॾनि जा इशारा सम्झी सघंदा आहिनि या उन्हनि जे उन्हनि सां जेको आहे सो रुलजी मिलजी वेंदा आहिनि, लेकिन हीअ जेको क़िस्म जो ॿारु हूंदो आहे उहो पाण खे अकेलो ऐं तनहा रखंदो आहे ऐं कुझु ज़िदी तबियत जो हूंदो आहे ऐं हलंदो आहे त थेड़ खाईंदो वधंदो आहे, हिकिड़े तरफ़ वेंदो आहे त लॻंदो ईअं आहे त जेको आहे सो यानी ॿिए तरफ़ पियो वञे ऐं भितियुनि सां टकराईंदो वेंदो ऐं पाण जे मुंहुं बि जेको आहे सो ख़ासि करे जीअं चवनि घणा ॿार ईअं ॻाल्हाईंदा बि आहिनि, इन्हनि जा असबाब छा आहिनि या इन जो हल छा आहे उहो अवां ताईं जेको आहे सो ज़रूरु पहुचाईंदासीं। हिकु त मां हिते हिन प्रोग्राम जी तवसु सां ज़रूरु इहो ॻाल्हि कंदासीं त अहिड़े क़िस्म जा ॿार जॾहिं पैदा थींदा आहिनि त जेके वालदेन हूंदा आहिनि उहे परेशान थी वेंदा आहिनि ऐं जेको आहे सो परे परे ताईं यानी वॾनि वॾनि शहरनि में पहुचंदा आहिनि उनखे इलाज करण जे लाइ, लेकिन उनजो इलाजु जेकॾहिं सही माना में ॾिठो वञे त उन्हनि पाण वटि ख़ुदि वालदेन वटि ख़ुदि उनजो इलाजु मौजूदु हूंदो आहे, यानी ॿार जी काउंसलिंग करणु, ॿार खे अकेलो तनहा न छॾनि, हुन सां रुलजी मिलजी वञनि ऐं हुनखे जेको आहे सो इहो फ्रस्ट्रेशन जो शिकार न थियणु ॾियनि, हुनखे इहो अहसासु थियणु न ॾियनि त तव्हां अकेला आहियो या जेको आहे सो मिसाल हिकिड़ो तव्हांजी तबियत अहिड़े तरीक़े सां चेंज आहे, हुननि सां उन तरीक़े सां जेको आहे सो यानी माण्हू रुलजी मिलजी वञे, हुननि खे काउंसलिंग करे हुननि सां गॾु जेको आहे सो रांदि रूंद खेॾनि ऐं हुननि सां गॾु जेको आहे सो यानी हिकिड़ो जीअं गपशप थींदी आहे अहिड़े तरीक़े सां हुनखे सम्झाइणु, हुनखे ॻाल्हाइणु, हुनखे खाराइणु, इहो जेकॾहिं वालदेन हुनखे बजाए को बि वालदेन ॿारनि सां नफ़रत न कंदो आहे लेकिन जॾहिं अहिड़े क़िस्म जी कैफ़ियत थी वेंदी आहे त थोरो परे परे रहणु शुरू कंदा आहिनि या उन जा जेके ॿिया जेके मिसल आहिनि हिकिड़ो पाड़ेसरी हूंदा आहिनि उहे त हुई बि जेको आहे सो हुन खां परे हूंदा आहिनि, लेकिन हिते रोल हूंदो आहे पंहिंजे वालदेन जो त उहो ॿारनि खे जेको आहे सो संभाले वठनि। हाणे उन्हनि जो वजूहात कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, हिकु त जेको आहे सो यानी जॾहिं प्रेगनेंसी थींदी आहे उन में को प्रॉब्लम थींदो आहे त उन जे करे बि अहिड़ा ॿार पैदा थींदा आहिनि, या जेके शख़्स देरि सां शादी कनि था 34-35 सालनि जी उमिरि खां बाद में उन्हनि खे इहे प्रॉब्लम्स पैदा थींदा आहिनि, या जिन खे औलाद 40 साल खां बाद में पैदा थींदो आहे उन्हनि में बि इहे जेको आहे सो ॿार अहिड़ा पैदा थींदा आहिनि, या कुझु जेनेटिक डिसऑडर्स थींदा आहिनि हिकिड़ा जेको आहे सो यानी जीअं मेडिकली हवाले सां ॻाल्हि कयमि त उहो मसइलो थींदो आहे त उनजे करे बि जेको आहे सो इहो प्रॉब्लम थींदो आहे, लेकिन उनजो हल जेको आहे सो हिकु त काउंसलिंग करणु आहे ऐं ॿियो होम्योपैथिक में उनजो तमामु बहितरीन इलाजु मौजूदु आहे। अहिड़े क़िस्म जा ॿार खोड़ सारा असांजे क्लिनिक्स ते ईंदा आहिनि ऐं अची बि चुका आहिनि ऐं अलाह जी महिरबानी सां सिहतयाब बि थी चुका आहिनि, उन्हनि खे असां अहिड़े क़िस्म जूं दवाऊं ॾिनियूं आहिनि जिन सां हू ॿार जेको आहे सो यानी माशा अलाह उहे बिल्कुलु वरी साॻी जीअं आम ॿार हूंदो आहे उन वांगुरु जेको आहे सो बिहेवियर करणु शुरू कंदा आहिनि ऐं उन्हनि वांगुरु ई हुनजी जेको आहे सो वरी चाल शुरू थी वेंदी आहे। सो इहो होम्योपैथिक में तमामु हिन जो कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। सो पछाड़ी में हिकु दफ़ो ॿीहर वरी ई चवंदासीं त काउंसलिंग उनजो तमामु बहितरीनु हल हूंदो आहे। जी सर,
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु, हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे 0301-96-8851। ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम, कैसा हाल आहे?
1: दुआ अलहमदुलिल्लाह। केर साहब पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं?
2: साईं कबूल ख़ासि करे खानवाण खां।
1: छा पुछणु चाहींदो डॉक्टर साहिब खां? बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। ॿुधो एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो। जी सर,
0: बिल्कुलु ख़ारिश अॼुकल्ह तमामु घणी जेको आहे सो मां ॾिठो आहे त ॿिए नंबर ते ख़ारिश जी बीमारी बि तमामु घणी ख़ासि करे खोड़ सारा अहिड़े क़िस्म सां रिलेटेड पेशंट्स असां वटि क्लिनिक ते ईंदा आहिनि अलाह जी महिरबानी सां, चाहे ॾॾर आहे, सोरियासिस आहे, एक्ज़िमा आहे या एस्केबाइज़ आहिनि, उनमें पेशंट जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। सो सोरियासिस या फंगल इन्फेक्शन या स्किन डिज़ीज़ जेकी बि आहे उनजो इलाजु असां वटि जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते मौजूदु आहे ऐं बिल्कुलु अधु चवंदासीं रूबरू ॾेखारे सघंदा। फ़िलहालु उनजे लाइ परहेज़ तमामु ज़रूरी हूंदी आहे, अहिड़े क़िस्म जी जॾहिं एलर्जी थी वञे त अंडो, मच्छी या वॾो गोश्त, खटी शइ या रेग जो चांवर वग़ैरह इस्तेमालु हरगिज़ न करणु खपे। निम जा पन इन जे लाइ तमामु बहितरीन आहिनि, उनजे पाणी सां विझणु खपे या निमरनि जा गोरा सुबुह जो नेराने जेको आहे खाइणु खपे। जी साईं,
1: रमाहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो। मूंखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु हर अरबा, ख़मीस, जुमे, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बदिरिया लाइव कॉल शामिल थी सघो था 0301-2196-851। हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। साईं, मुंहिंजा केर साहिब पियो ॻाल्हाए? ॿुधो एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो या वरी बहितर आहे तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो। डॉक्टर साहिबु हर अरबा, ख़मीस, जुमे, छंछरु, आचरु ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते मौजूदु हूंदा
2: आहिनि।
1: जी सर, डॉक्टर साहिबु
0: जी सर, बिल्कुलु इन जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिकु त मालिश हरगिज़ न कजे, घणा दोस्त इनखे जोड़नि जे सूर में, गोॾनि जे सूर में मालिश कंदा आहिनि ऐं पोइ वधीक जेको आहे सो तकलीफ़ में मुबतला थी वेंदा आहिनि। तेल सरियां जो आसानी ॾस आहे, तेल सरियां जो गर्म करे हेड विझी ऐं उहो उनखे लॻाइनि, मालिश हरगिज़ न कनि। उन सां इनहेलेशन मिलंदी, टकोर मिलंदी, सिकाई मिलंदी ऐं वक़्ती तौर ते रिलीफ़ मिलंदो। लेकिन इन जी प्रॉपर ट्रीटमेंट असां वटि होम्योपैथिक में मौजूदु आहे, जंहिंसां जीअं अधु ॻाल्हि कई त ढकड़ियूं स्लिप थियनि थियूं या कीअं, उन में जेको ईअं सम्झो त जेको मिख जंहिंखे चऊं घटिजी वेंदी आहे, उहा बि जेको आहे सो असांजे होम्योपैथिक दवा में रिकवर थी वेंदी आहे, या उन सां गॾु ॿिया प्रॉब्लम्स आहिनि उहे बि ठीकु थी वेंदा आहिनि। जी साईं,
1: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु, पर कॉल ड्राप थी चुकी आहे। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब, सिंध जो मशहूरु ऐं मारूफ़ डॉक्टर, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिरु डॉक्टर आहे। 0301-2196-851 तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। हलो, अस्सलाम वालेकुम। हलो, अस्सलाम वालेकुम। साईं, मुंहिंजा केर साहिबु पियो ॻाल्हाए? जी, मुंहिंजा भाउ छा पुछंदा भाउ डॉक्टर साहिब खां? ऐं जो आवाज़ कटिजे थो पियो, सम्झ में ई नथो अचे साईं, छा थो निकिरे पियो? हलो, नेटवर्क फेल हूंदो आहे दोस्त, कुझु चवणु पियो चाहे या मलेरिया या वरी मलो, अहिड़े क़िस्म जो को लफ़्ज़ हुयो साईं जो। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम अस्सलाम।
1: साईं, मुंहिंजा केर साहिब पियो ॻाल्हाए? जी जी अदा, छा पुछंदा भाउ डॉक्टर साहिब खां? अच्छा, मन तो हल्को पघर अचे थो? उमिरि घणी आहे तव्हांजी?
2: उमिरि मुंहिंजी 40 जे लॻभॻि।
1: अच्छा, 40 जे, माना नौजवान आहियो, यंग आहियो, बहितर आहे तव्हां रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर थींदो। वधीक एफएम ॿुधो डॉक्टर साहिब,
2: हिकिड़ी
1: हूंदी आहे फर्स्ट एड, इन जो प्रॉपर इलाजु डॉक्टर वटि मौजूदु हूंदो आहे भाउ। ॿुधो इस्लाम ॿुधो डॉक्टर,
0: देखी चवंदासीं त ॿ टे प्रॉब्लम्स आहिनि ज़ाहिर या मादे जी तकलीफ़ अलॻि आहे ऐं इहो मसालो अलॻि आहे। त हिकु त जेको आहे सो जेकी बि असां ग़िज़ा ॿुधाईंदा आहियूं उहा पेशंट जी तबियत मुताबिक़ हूंदी आहे, इलाज जेको हूंदो आहे उहो हुन जी तबियत जे मुताबिक़, उमिरि जे मुताबिक़, हाठी जे मुताबिक़ हूंदो आहे। सो हीअ जेकी जीअं तव्हां हुनखे ॻाल्हि कई त जेको इलाज हूंदो आहे उहो तमामु ज़रूरी हूंदो आहे। हीअ शयूं जेके असां ख़ुराकूं ॿुधाईंदा आहियूं या हिकिड़ी क़िस्म जी फर्स्ट एड आहे ऐं उहा बि तमामु ज़रूरी आहे, जो ज़िंदगी जो हिसो आहे ऐं उहे जेकॾहिं माण्हू प्रॉपर तरीक़े सां यूज़ कंदो ईंदो त हिननि मर्ज़नि खां बि छुटकारे में मदद मिलंदी आहे। अहिड़े तरीक़े सां देखे चवंदासीं जेको प्रॉब्लम आहे, छो जो पेशंट साम्हूं ईंदो आहे त हुनजो ब्लड प्रेशर, शुगर वग़ैरह या हुनजी हिस्ट्री वठंदा आहियूं त पोइ उन हिसाब सां इलाज करण में आसानी थींदी आहे। फ़िलहालु देखे जॾहिं सत दाणा बादाम जा राति जो पाणी में पिसाए रखे, सुबुह जो नेराणे जेको आहे उहे खाई सघनि था ऐं पोइ कोशिशि करे त इन सां गॾो गॾु रूबरू ॾेखारे ऐं ट्रीटमेंट वठी सघनि था। वॾी महिरबानी।
1: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जे तरफ़ वेंदासीं। अस्सलाम वालेकुम।
0: जी साईं बिल्कुल, पैर जे सूर जे हिसाब सां देख बि चवंदा फर्स्ट एड तौर ते फ़िलहालु तेल सरह जो करे हे गरम करे हेठि विझी लॻाए सघंदा, वरना ट्रीटमेंट जे लाइ रूबरू ॾेखारे सघंदा।
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि चई, मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समात में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब सां जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। डॉक्टर साहब तमामु मशहूरु डॉक्टर आहिनि पूरे सिंध जा, हर अरबा ख़मीस जुमे छंछर आचर सूमर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोरडी कबीर रोड मेरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन। गुर्दे, पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कनि था। गोॾनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, संदनि जो सूरु आहे, नक, कन, गलो, पुराणो नज़लो, निछूं, अधु मथे जो सूरु, सॼे मथे जो सूरु, घटि ॿुधण में अचे, भले खणी ॿोड़ो हुजे, ब्लड प्रेशर हुजे, दिलि जा मर्ज़ हुजनिसि, भले अधु रंगो फालिज हुजेसि, खंघि हुजेसि, टीबी हुजेसि, माथे जो सूरु हुजे, माथे जी अल्सर हुजे, त्री जो भले वधी वञेसि, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाबु इलाज कंदा आहिनि। कॉल जे तरह हलूं था, हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसो किथां जो कॉलर आहे। अस्सलाम वालेकुम। وعلیکم السلام جی، ادا خیر پہ گلا ہے
2: سائیں ہاں میں خاص کر پھر یہ نام گلا
1: ہے خوش آمدید چوندا خاص کر صاحب چھا پوچھنا ڈاکٹر صاحب کا
2: نہیں پتر کر او مانی منے نہ تیری تھرو ہاضمو گھٹ تو ڈاکٹر صاحب کو
1: یہ پوچھنا اچھا بالکل ٹھیک ہے ہاضمو گھٹ تو تھی بدو ایف ایم بدو ڈاکٹر صاحب کے بدائیں نہ درو برو دکھا رہے ہو مادے جی زارا مسئلہ ہوندا ہے جی سر ڈاکٹر صاحب
0: ہاں بالکل دیکھ بدینا سی جی سونف ماں دسیندو ہے اکثر سونف ہیں جیرو चमची चमची रोज़ाना राति जो पाणी में पिसाए रखे, सुबुह जो नेराणे उनखे काढ़े ऐं जेको आहे सो उहो अर्क निकिरंदो आहे, उहो जेको आहे सो अर्क सुबुह जो पीअंदा आहिनि, इनशा ताला उन सां काफ़ी जेको आहे सो अफ़ाको अची वेंदो आहे। बहरहाल इहो टेम्पररी ट्रीटमेंट आहे, लेकिन रूबरू ॾेखारे ऐं मुकमल ट्रीटमेंट जे लाइ रूबरू ॾेखारे सघंदा।
1: सामिन ई वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, त हलूं था ब्रेक जी तरफ़। गदगद जो ॿुधंदा रहो जीअं मेरापुर एफ एम 94।
3: जो असल राज सिर्फ डी स्किन ब्यूटी क्रीम, हिन में मौजूद विटामिन ई बीड्स ऐं जदीद माइक्रो बीड्स फार्मूलो अव्हां जी स्किन खे बणाए निखरी ऐं चमकदार सिर्फ 2 ॾींहनि में। डार्क स्पॉट्स खे करे खत्म ऐं ॾिए कुदरती असली ग्लो। डी स्किन ब्यूटी क्रीम, असली ग्लो हर ॾींहं जो शो। अ प्रोडक्ट बाय बायोकॉन इंटरनेशनल पाकिस्तान।
4: आशिक होंडा शोरूम मेहरापुर, एटलेस होंडा मोटरसाइकिल जो पुर एतमाद, आई बा अख्तियार 3S डीलर, आशिक होंडा मोटर्स मेहरापुर जिते नई मोटरसाइकिल जी सेल कंपनी जे मुकरर कल रेट ते दस्तयाब आहे सर्विस सेंटर एटलस होंडा लिमिटेड जो वारंटी क्लेम सेंटर सर्विस एरिया जिते होंडा मोटरसाइकिल जी बेहतरीन सर्विस कई वेंदी आहे होंडा कंपनी जा तमाम जेन्युइन स्पेयर पार्ट्स खुसूसी रियायत ते मौजूद आशिक होंडा मोटर्स ते पहेंजे होंडा मोटरसाइकिल जी ट्यूनिंग करायो कंप्यूटराइज्ड जैपनी स्टेचिंग मशीन जे जरिए जिनमें मिले थी मोटरसाइकिल जी कारकर्दगी तमाम बेहतर फ्यूल एडजस्टमेंट आरपीएम जी एडजस्टमेंट कंप्यूटराइज्ड जापानी मशीन जरिए कई वन्य थी होंडा जे क्वालिफाइड टेक्नीशियन जे जैर निगरानी आशिक होंडा मोटर्स एड्रेस इंडस बाईपास नस्त रेलवे लाइन मेहरापुर राप्ती जिले आसिम हुसैन आराई 0307 359 2120

0: राति बस इहो वियासीं हिते वॾे ते जोता कते हुते वॾेरो बि असांजो भाउ चौकीदार कंदो अथसि वॾेरो हुते वेठो
1: हुयो
0: टे लॻी अथई हिते रस्ते में साह ॾिन
2: त वॾेरा माण्हू भाषा आहिनि पर पोइ ईअं ख़ैर थी आहे ईअं लॻी
1: आहे हिते पिस्टल साफ़ थींदो आहे तॾहिं तव्हां
3: बीठो न अमीराणो ॿार हो पोइ हाणे कंहिंखे छा ख़बर
0: आहे केस दाख़िल अचानक हादसो थी रहियो आहे दलाल खान ते कराईंदा
4: तुलभरसा वॾेरे जे पुट हथां क़तल थियल पोरीअ जो केस पुलिस पारां लोड़ण जूं तयारियूं पुलिस पोरीअ अजमल में गोलियूं हलाईंदड़ वॾेरे जे पुट बिलाल सरकी खे गिरफ़्तार न कयो पुलिस वाकिए जी अणधुरी जांच करण केस बि दाख़िल करे छॾियो मख़्तूल जे वारिसनि चयो आहे त वॾेरो बादशाह माण्हू आहे बस गोली हली वियसि नौजवान खे टे गोलियूं लॻियूं आहिनि बस इतफ़ाक़ थी वियो आहे